मगळ्या भनोण या गीताबरोबर आमची सदा बहार ही कार्यावळ हांगा सोंपता. धावर जावन 5 मिनटां जायता कांयच खिणा भितर सक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशींतल्यान खबरो आयकपाक रावात.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: अरे रीमा, सोलर पैनल लगवा ले, सोलर पैनल लगवा ले.
2: कब से मुझे सारे दोस्त बोलते थे, पर मैंने माना जब प्रधानमंत्री जी ने कहा.
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
2: मैंने प्रधानमंत्री जी के कहने पर सोलर पैनल लगवाया और मेरा बिजली बिल जीरो आया. आप भी लगवा लो.
4: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना आज ही रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर.
5: एकशे पाच ऑफ 4 मेगाहर्ट्स म्हणजेच FM रेनबो तुम्ही ऐकत आहात आणि आता वेळ होते मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीलाच मंगेश पाडगावकर यांच्या स्वरात.
6: आयुष्य भारून टाकणारे प्रीतीचे धुंद दिवस, हात तुझा हातातून धुंद ही हवा अशा धुंदीचे दिवस, जेव्हा तिच्या बटांना उधळी मुजोर वारा हे समोर दिसत असताना माझा न राहतो मी हरवून हा किनारा असं हरवून टाकणारे दिवस, जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो, स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो असे जादूगार दिवस, कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे, बुडाले गावते आता बुडाले नावही मागे अशा अलौकिक समर्पणाचे दिवस. या दिवसांना स्वरांचे पंख फुटून त्यांची गाणी होतात. कधी उदास धुक दाटून येत, धुके दाटलेले उदास उदास, मला वेढीती हे तुझे सर्व भास अशा स्मृती दाटून येतात, आणि दवात भिजल्या जुई परी हे मन हळवे झाले रे असं मन हळुवार होत. प्रीतीची ही उत्कटता कधी सोसवत नाही आणि सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा येथ जीव जडविणे, हाच होत असे गुन्हा असं म्हणावं असं वाटत. गाणं हे माणसाच्या नानाविध अनुभवांना भिडत. हे अनुभव प्रेमाचे असतात तसे सामाजिक राजकीय जाणीवेचेही असतात. माणूस खरा असतो तसा तो खोटाही असतो. आपल्या भोवतालचं नटव पाजारू यश आपण पाहतोच ना. यशाच्या जाहिरातीला दलालांच्या खुल्या पेठा, नटीचे लाडके कुत्रे बने संताहुनी प्यारे या सामाजिक उपरोधाचंही गाणं होत. कधी गाणं वात्सल्याच्या गाभ्याला भिडत आणि नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे अशी पाळण्याची अंगायची लय पकडत. अनुभवांची अशी अनेक पाखरं येतात, अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. कुठल्याही अनुभवाचं गाणं असो, गाणं शेवटी हेच सांगत असत की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

पाडगावकरांच्या शब्दाने मनात निर्माण झालेला हा गोडवा पुढे नेत असताना आता आपल्या भेटीला येत आहे अनुराधा पौडवाल यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हे गाणे खास तुमच्यासाठी. ऐकूया रसिका मी कसे.

0: अनुराधा पौडवाल यांचा आवाज तुम्ही ऐकलात ह्या मराठी संगीताच्या कार्यक्रमात. आणि आता कार्यक्रम पुढे नेत असताना संगीताच्या या प्रवासात आता थोडा निसर्गाचा आणि मातीचा सुगंध मिसळूया. निसर्गकवी नादो महानोर यांच्या समृद्ध लेखणीतून साकारलेली ही अप्रतिम कविता रचना, चला तर ऐकूया नादो महानोर यांची ही रचना.
1: अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी पळसखेड या लहानशा खेड्यात माझा जन्म झाला. हजार लोकसंख्येच्या या खेड्यालगत आदिवासी वाड्या, आदिवासी वस्ती व समाज खूप अशिक्षित व अडाणी असा आहे. नापीक जमीन, दारिद्र्य व दुःखांना वेढलेला असा हा समाज बहुसंख्येनं या परिसरात आहे. मात्र जातपात धर्म सगळं विसरून सण उत्सव, लोकगीत, लोकसंगीत या गोष्टींनी खूप समृद्धपणानं नांदणारा हा परिसर आहे. खेड्यांमधलं भजन, भारूड, कीर्तन, तमाशा व लोककला, लोकसंगीत मला खूप काही देऊन गेलं. शेतीबाडी, तिथले दुष्काळ व पिकांचे हिरवे हेलकावे घट्टपणानं पुरेपूर माझ्या जीवनाचेच भाग होऊन राहिले. अस्सल लोकगीत, त्याची बोली, संगीत व संगीताची ही शब्दकळा माझ्या मनावर व ओठांवर गुणगुण देत राहिली. पुढे पुस्तकांचा छंद जडला. मराठी कविता पुन्हा पुन्हा वाचली, पुन्हा पुन्हा वाचली. माझं शेतीतलं जगणं, आयुष्यातलं दुःख हलकं करण्याचं काम या कवितेनं केलं. मी ज्या खेड्यांच्या परिसरात जगलो तिथल्या पीक पाण्याची, बहरण्याची व दुष्काळी वेदना शब्दांनी मांडण्याची अशी माझी कविता हळूहळू उमलत गेली. मराठी अस्सल चांगली कविता व साहित्य याचे संस्कार माझ्यावर झाले. लोकजीवनाचे, लोकगीतांचे, देशी शब्दकळेचे चांगले संस्कार घेऊन मी माझ्या आनंदासाठी एकटेपणी रानात कविता लिहित गेलो. जिथे जे जगतोय त्या जीवनातल्या अस्सल जाणीवांचं वास्तव, निसर्गातलं नव्यानं आलेलं शेती, पाणी व पिकांचं बहरणं, पिकांचं मोडणं रसिकांना खूपच मानवी वाटलं. रसिकांनी चांगलं स्वागत केलं. शहर व खेडी सगळ्याच रसिकांचा मी एक शेतकरी, शेतकरी कवी झालो. खेड्यातल्या जगण्यातली बोलीभाषा, त्यातली सहजता व लय मी मनापासून जोपासली. कवितेत स्वतःचे काही वेगळे बंध बांधण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मात्र ते करताना कवितेच्या रूपाला, अस्तेपणाला धक्का लागणार नाही याची मी खूप काळजी घेतली. नभ उतरू आलं मधला निसर्ग, मानवी भावना व शब्दकळा कुठेच अलग करता येत नाही, कवितेत असंच असावं. नभ उतरू आलं चिंब थरथर वल, अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात,

नादो महानोर यांची ही रचना तुम्ही ऐकली ह्या गाण्यासाठी. श्रोतेहो, संगीताच्या या प्रवासात मराठी संस्कृती आणि नाट्य संगीताचा वारसा खूप समृद्ध आहे. यातल्याच एका सुमधूर शास्त्रीय आणि नाट्यमय सुरांचा आनंद घेण्यासाठी पुढील सुरेल असे सादरीकरण तुमच्यासाठी मराठी संगीताच्या कार्यक्रमात विश्राम बेडेकर यांची रचना, मास्टर दीननाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत, संगीत नाटक ब्रह्मकुमारी या नाटक

संगीत नाटक ब्रह्मकुमारी या नाटकातील हे गीत तुम्ही ऐकलं मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. आणि आता या सुंदर मैफिलीच्या आता ही सुंदर मैफिल पुढे नेत असताना ज्यांच्या आवाजात एक वेगळी अशी जादू आहे, गोडवा आहे, ते आदरणीय सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे पुढचं गीत.

श्रोतेहू, सुरेश वाडकरांचे सुरेल असे स्वर आणि शंकरराव बाबाजी शास्त्री यांचं अर्थपूर्ण शब्द आणि यांचा सुंदर असा मिलाप म्हणजे हे गीत प्रत्येक वर्णन हृदयाला स्पर्श करते. श्रोतेहू, याचप्रमाणे मराठी गीत, ते मग नाट्यगीत असो वा भावगीत, मराठी शब्द प्रत्येक श्रोत्याच्या मनात रुजतात. कार्यक्रमात पुढे जात असताना श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची रचना, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत तुमच्यासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात, ययाती आणि देवयानी या नाटकातून.

श्रोते हो, हे होते अर्चना कान्हेरे यांचे स्वर आणि या गीताबरोबर मराठी संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. आणि असेच ऐकत रहा, गुणगुणत रहा आणि आनंदात रहा. आता मी तुमची रजा घेते. ऐकत रहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल.

मोगाळकपणो तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. 11 वरां जायत येतात कांयच खिणां भितर संक्षिप्त करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आयकपाक रावात.

FM रेनबो छे वितरावणी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावल्यान FM बँडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 11 वरां जावन 6 मिनटां जातात. सुगम संगीत.

नोटीस इन्व्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

शील सुगम संगीताची ही कार्यावळ तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबोच्या वितरावणीत आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान तसेच न्यूज ऑन एअर या ॲपावेल्यान. कार्यावळ सोपयतना बाकीबाब बोरकार हांचे गीत गावपी कलाकार अरविंद वेलिंगकार.

वेलिंगकर्णिका इलेकर उइतले निमाणे गीत बाकी बाप बोरकर हंचे एफएम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीचे हो तर एक वार करावे 12:05 आता जायत आयल्यात दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशेतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करता.

ही ओळख करून दिल्या उपरांत तालथरात फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन. एक वर जावन 5 मिनटांचेर आसतली कातारां, तर दोनांक नाट्य संगीत. पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी 2:30 सावन पयल्या सुवातेर जोक बॉक्स, 3:00 आफ्टरनून मेलडीज, 4:00

एफ एम रेनबोच्या मित्रांनी तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन. अन्याय ही अन्याय ह्या फिल्मा खातीर कार्यावळींतले ह्या उपरांतचे हे गीत कुमार सानू आनी साधना सरगम हांचो जोड आवाज. राहुल देव बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ली ही रचना राजेश जौहरी हांची.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2024. येयात सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. तुम्ही ऐकले राहुल देव बर्मन हांनी संगीतबद्ध केले सनी फिल्मा खातीर आनंद बक्षी यांचे हे गीत. कार्यावळ फुडे मरताना दामाद फिल्मात आशा भोसले आणि मोहम्मद रफी, संगीतकार हेमंत भोसले.

आप तो ऐसे न थे या फिल्मा खातीर मोहम्मद रफी हांणी गायल्या उषा खन्ना आनी संगीत बदकल्ल्या निदा फाजली हांच्या रचने वांगडा सोपता चित्ररंजन. FM रेनबोची वितरावणी तुम्ही आयकतात. दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी एक वर आतां जायत आयलां. दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतां.

प्रिन्स जेकब आणि किरोबीन हांच्या जोडावाजातलो हो आशिल्लो मोग आमट तीख.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

गोविंद बल्लाळ देवलांच्या संशयकल्लोळ या नाटकासाठी पंडित वसंतराव देशपांडे यांचा हा स्वर आपण ऐकलात. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या स्वयंवर नाटकासाठी हे पद ऐकूया, पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं.

नाट्य संगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर छोटा गंधर्व ऐकूया. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्र नाटकासाठी हे पद.

0: एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात नाट्य संगीत, यानंतरची रचना काही क्षणातच.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग
2: तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग। सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सतरंगी दुनिया।

श्रोते हो नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या शेवटी पुरुषोत्तम दारवेकर यांची ही रचना कट्यार काळजात घुसली या चित्रपटासाठी

श्रोते हो पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकातील या पदाबरोबरच समाप्त होत आहे आजचा नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम. एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविधरंगी कार्यक्रम. 2:30 होऊन गेलेले आहेत. आपला निरोप घेते मी चारुषी.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

आता 3:30 वरांचेर उपाट उदक भरलां अशी माहिती खात्याकडच्यान मेळ्ळ्या. राज्यसभेत भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विचारा खातीर आनी मंजुरी खातीर घेतले. कार्मीक भौशीक कागाळ निवारण आनी निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह हांणी दनपारा हे विधेयक सादर केले. नीट परिक्षेच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्या आंदोलना वेळार कथीत पुलीस कारवायेवेल्यान विरोधकांनी केल्ल्या बोळाक लागून लोकसभेचे कामकाज 2 मेरेन तहकूब केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी नवी दिल्लीत आयएएसवी त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायन मोहिमेतल्या पंगडाकडेन संवाद साधलो आनी तांच्या असाधारण कामगिरीची आनी जिद्दीची तोखणाय केली. भारताचो अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हांणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटींतल्यान बेगोबेग निवृत्ती जाहीर केल्या. कॅनडातल्या ऑन्टोरियोत सुरू आशिल्ल्या स्कॉश ज्युनियर टीम चॅम्पियनशिपांत भारतीय दादल्या पंगडान उपांत्य फेरयेंत धडक मारली.

जे कामकाज 2 मिनिट तहकूब केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी नवी दिल्लीत आयएएसव्ही त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायन मोहिमेतल्या पंगडाकडेन संवाद साधलो आणि त्यांच्या असाधारण कामगिरीची आणि जिद्दीची तोखणाय केली. भारताचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हांणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटीतल्यान बेगोबेग निवृत्ती जाहीर केल्या. कॅनडातल्या ऑन्टोरियोत सुरू आशिल्ल्या स्कॉश ज्युनियर टीम चॅम्पियनशिपात भारतीय दादल्या पंगडान उपांत्य फेरीत धडक मारली. 5व्या मानांकित भारतीय दादल्या पंगडान इंग्लंडाचो 2-1 असो पराभव करून उपांत्य फेरी गाठल्या. भारतीय हवामान विभागान आज मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातल्या काही वाठारांनी अतिवृष्टीचा अंदाज दिला. तसेच ईशान्य भारत, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात विभाग, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे आणि कोकण आणि गोंया हांगा घोग्यांनी ते अतिवृष्टीची शक्यता आसा. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

105.4 मेगाहर्ट्झांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेतल्यान मेळटा. तुम्ही आयकताले ओरिनाच्या सांगातान ग्लोबल बिट्स ही पश्चिमी संगीताची कार्यावळ. 5:30 आणि 45 सेकंद झाले असतात. यास तुमकां ओळख करून दिता आता मित्रांच्या कार्यावळींची. इशानू आता बरोबर 5:35 तुम्ही ऐकूंक शकतले मराठी भावगीत. 5:58 मुखेल खबरो जाले उपरांत 6:00 दिल्ली केंद्रावेल्यान आमी हिंदीतल्यान खबरो सहक्षेपीत करपाचे आसात. 6:05 सदा भशेनूच आमची सदाचीच कार्यावळ रेनबो सांग. मजगती 6:30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आमच्या म्हादय चॅनलावेल्यान. आनी ह्यो खबरो जाले उपरांत तुम्ही ऐकूंक शकतले रेनबो सांग ही कार्यावळ. 6:58 मुखेल खबरो जाले उपरांत 7:05 आसतल्यो इंग्लिशीतल्यान खबरो.

सातवरा 10 मिनिटांचेर तुम्ही ऐकूंक शकतले फोन इन संगीत सरगम. मजगती 7:20 कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो तुम्ही ऐकले. उपरांत फोन इन संगीत सरगम ही कार्यावळ आम्ही फुडें व्हरतले. 7:58 मुखेल खबर जाले उपरांत 8 कांतारची कार्यावळ आणि बरोबर 8:30 पोरण्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार.

नोवरांचेर प्रायोजित कार्यावळ आर्गा तुका सौम्य नोवरा 30 मिनटांचेर स्पॉटिंग लियोस धावरा जावन 5 मिनटांचेर आरजेस चॉईस ही पश्चिमी संगीताची कार्यावळ आणि त्याच्या उपरांत 11:10 पश्चिमी संगीताची आणि एक कार्यावळ द मेलो आर आणि मध्यान राती 12:05 आमगेले आयचे प्रसारण संपन्न जातले.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग। सदाबहार नाट्य संगीत
2: किती गोड बाई बाळ।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

मंडळी नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्झ वरून आपण ऐकत आहात आमचे विविध रंगी कार्यक्रम. 5:35 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम.

मन मोहरते मन थरथरते मन माझे रे. कार्यक्रमातलं हे पहिलं भावगीत नुकतंच आपण ऐकलं आणि यानंतर या आहेत वैशाली माडे आणि त्या गायतात स्पृहा जोशी यांचं गीत.

कामच उमजत नाही. वैशाली माडे यांनी गायलेलं हे गीत नुकतंच आपण ऐकलं. आणि यानंतर हा स्वर आहेत रोहित राऊत यांचा.

मंडळी आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम 105.4 मेगाहर्ट्सवरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून. आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं हे गीत.

ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत नुकतंच आपण ऐकलं. या गीतासोबतच आजचा भावगीतांचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आता बरोबर 5:58 आपण ऐकू शकाल कोकणीतून ठळक बातम्या. काही क्षणांतच

राज्यसभेत भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 विचारा खातीर आनी मंजुरी खातीर घेतले. कार्मिक भौशीक कागाळ निवारण आनी निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी दनपारां हे विधेयक सादर केले. नीट परिक्षेच्या मुद्द्यावेळान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलना वेळार कथीत पुलीस कारवाई वेल्यान विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभेचे कामकाज दनपारा मेरेन तहकूब केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी नवी दिल्लीत आयएसव्ही त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायन मोहिमेंतल्या पंगडाकडेन संवाद साधलो आनी तांच्या असाधारण कामगिरीची आनी जिद्दीची तोखणाय केली. भारताचो अणभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हांणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटींतल्यान बेगोबेग निवृत्ती जाहीर केल्या. भारतीय हवामान विभागान आयज मध्य प्रदेश महाराष्ट्र पश्चिम मध्य महाराष्ट्रातल्या कांय वाठारांनी अतिवृष्टीचो अंदाज दिला. तशेंच ईशान्य भारत पूर्व मध्य प्रदेश पूर्व राजस्थान गुजरात विभाग हिमाचल

0: महाराष्ट्र पश्चिम मध्य महाराष्ट्रातल्या काही वाठारांनी अतिवृष्टीचा अंदाज दिला. तसेच ईशान्य भारत, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात विभाग, हिमाचल प्रदेश, केरळम आणि माहे तसेच कोकण आणि गोवा हांगाय घोग्यांनी ती अतिवृष्टीची शक्यता आसा. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.
1: इशान आता बरोबर सोबरांच्या ऐकून रावत हिंदीतल्या खबरो जो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतात.

0: इष्टांनो, तुम्ही ऐकतात कार्यवळ रेनबो सांज, आणि घेऊ एक लहानसा कमर्शियल ब्रेक.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: www.rti.org.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: इशानो आता बरोबर 6:30 ऐकून रवात कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. काय कळणा भीतर
2: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. राज्यसभेत भौशीक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विचारा खातीर आणि मंजुरी खातीर घेतले. कार्मिक भौशीक कागाळ निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी दनपारा हे विधेयक सादर केले. सकाळी 11 सभागृहाचे कामकाज सुरू झाल्या उपरांत अध्यक्ष CP राधाकृष्णन हांणी शून्यवर घेतले. अध्यक्षांनी सांगले की विधेयक सादर करपा संदर्भात डॉ जितेंद्र सिंग हांच्या कडल्यान मेळली नोटीस त्यांनी स्वीकारल्या. विधेयकाची प्रत सदस्यांक वितरित केली जेणेकरून ते तातून सुधारणा सुचवूंक शकतले.
3: For moving the motion of consideration of the public examination, Prevention of Unfair Means, Amendment Bill 2026, as passed by the Lok Sabha. Today in Rajya Sabha, by grant of waiver under Rule 123 of the Rules of Procedures and Conduct of Business in Council of States, that is Rajya Sabha, accordingly a supplementary list of business for today has been issued for taking up this bill for consideration and passing.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज संसद घरांत अरुणाचल प्रदेश आनी नागालँडाच्या खासदारांची भेट घेतली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी सांगला की चर्चा मुखेलपणान दोनूय राज्यांतल्या हुंवाराच्या परिस्थितीचेर केंद्रीत आशिल्ली. संबंधित आव्हानांक तोंड दिवपा खातीर केंद्र सरकार त्या त्या राज्य सरकारा वांगडा वावुरतले अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. तशेंच सगळ्यांची सुरक्षितताय आनी कल्याणा खातीर तांणी प्रार्थना केली. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या निषेधा वेळार जंतर मंतर हांगा तैनात केल्ल्या रॅपिड एक्शन फोर्साच्या दारुगळाची नोंदवही सांबाळपाचो निर्देश सर्वोच्च न्यायालयान केंद्र सरकाराक दिला. कायदो आनी सुवेवस्थेच्या परिस्थिती हाताळपा खातीर धातूच्यो गुळयो वापरपाचेर पुरायपणान बंदी घालपाची मागणी करपी याचिकेतल्यान सर्वोच्च न्यायालयान एका मुद्द्याचेर प्रस्नचिन्ह उभे केला. ब्युरो ऑफ पुलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटाच्या मार्गदर्शक सूचनांचो उल्लेख करून न्यायालयान नदरेक हाडले की अपवादात्मक परिस्थितीत पुलिसांक पॅलेट गन्स वापरपाचो अधिकार आसा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी नवी दिल्लीत IASV त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायन मोहिमेतल्या पंगडाकडेन संवाद सादलो आनी तांच्या असाधारण कामगिरीची आनी जिद्दीची तोखणाय केली. तांची ही यशस्वी नौकायन मोहीम देशाखातीर अत्यंत अभिमानाची बाब आसा अशें तांणी म्हळें. ह्या मोहिमेवरवी ह्या पंगडान फक्त दर्याचेरूच जैत मेळूंक ना तर गुंतागुंतीच्या लष्करी मोहिमोय पार करपाच्या बायलांच्या क्षमतेर प्रस्नचिन्ह उपस्थित करपी जुनाट समजुतीकूय मोडीत काडला अशें ते उलयले. शारिरीक क्षमता, मानसीक कणखरपणा आनी नेतृत्व गूण हे लिंगार अवलंबून नासतात हे मोहिमेन सिद्ध करून दाखयला अशें तांणी नमूद केले.
4: अपने इस अभियान से मैं कह सकता हूं कि केवल आपने समुद्र को ही नहीं जीता है, आपने उस सारी रूढ़ियों को भी पराजित किया है जो कभी कहती थी हमारी बेटियां ऐसे कठिन सैन्य अभियानों का हिस्सा नहीं बन सकती. आपने सिद्ध किया है फिजिकल कैपेबिलिटी, मेंटल टफनेस और लीडरशिप क्वालिटी किसी जेंडर की मोहताज नहीं होती.
2: नीट परिक्षेच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलना वेळार कथीत पुलीस कारवाईवेल्यान विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभेचे कामकाज दनपारा 2 मेरेन तहकूब केले. सकाळी 11 सभागृहाचे कामकाज सुरू झाल्या उपरांत अध्यक्ष ओम बिर्ला हांणी ग्लासगोतल्या 23व्या राष्ट्रकुळ खेळा स्पर्धेत दादल्यांच्या 100 मीटर सर्तीत भांगरा पदक जिखिल्ल्या बद्दल पॅरा एथलीट दिलीप गावीत हाचे आनी रुपया पदक जिखिल्ल्या बद्दल मोहम्मद बासील हाचे अभिनंदन केले. सभाघराच्या वतीन बिर्ला हांणी देशाचो मान उंचावपी सगळ्या खेळाडूंचे आनी त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आनी तांकां शुभेच्छा दिल्यो.
5: 23वे राष्ट्रमंडल खेलों में सुश्री हरजिंदर कौर तथा श्री गुरवीर सिंह रजत पदक जीतकर इस प्रतियोगिता में भारत का गौरव बढ़ाया है. मैं सदन की ओर से देश का मान बढ़ाने वाले सभी खिलाड़ियों, उनके कोच एवं टीम इंडिया को हार्दिक बधाई देता हूं.
2: आज सकाळच्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक म्हळ्यार बेंचमार्क इक्विटी इंडिसेस स्थिर पातळीर वेव्हार करताले. माहिती प्रमाण सेन्सेक्स 9 अंकाच्या वाढीसहित 77,663 अंकाचे तर निफ्टी स

अंकाच्या वाढीसयत 24,257 अंकाचेर पाविल्लो. केंद्रीय कापड मंत्री गिरिराज सिंह सोमारा दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलॉजी IIT हांगा हँडलूम तंत्रज्ञानाच्या उत्कृश्टताय केंद्राचे उक्तावण करतले. ह्या केंद्राचो हेतू भारताच्या गिरेस्त हातमाग दायजा वांगडा अत्याधुनिक संशोधन नवनिर्माण आणि डिजिटल तंत्रगिन्यानाचो मेळ घालून ह्या क्षेत्राची स्पर्धात्मकता टिकाऊपण आणि संवसारीक पांवड्यार पकड घटमूट करपाचो आसा. भारताचो अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हांणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटींतल्यान बेगोबेग निवृत्ती जाहीर केल्या. सोशल मिडिया पोस्टात रहाणेन म्हळां की आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि क्रिकेटाच्या सगळ्या प्रकारात म्हळ्यार फॉर्मेट्सांतल्यान निवृत्त जावपाची हीच योग्य वेळ आसा. भारतीय हवामान विभागान आज मध्य महाराष्ट्र पश्चिम मध्य प्रदेशातल्या कांय वाठारांनी अतिवृष्टीचो अंदाज दिला. तशेंच ईशान्य भारत पूर्व मध्य प्रदेश पूर्व राजस्थान गुजरात विभाग हिमाचल प्रदेश केरळ माहे आनी कोकण आनी गोवा हांगा घोग्यांनी ती अतिवृष्टीची शक्यता आसा अशें हवामान खात्यान सांगलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.

105.4 मेगाहर्ट्झच्या आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्यान उलयता. स वरां 36 मिनटां जाल्ली आसात. येस, नुकतेच तुम्ही आयकल्यो कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. आणि आता पुढे वरुया कार्यावळ रेनबो सांज.

इष्टान असो आयचो दिन विशेष अपोलो 15 चंद्राचेर देंवले तो आयचोच दीस आशिल्लो 1971 सालान. राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार गायिका लता मंगेशकर हांकां जाहीर जाल्लो आयच्याच दिसा 1997 सालान. जलतज्ञ राजेंद्र सिंग हांकां रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर जाल्लो आयच्याच दिसा 2001 सालान. फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड हांचो जल्म आयच्या दिसा 1863 सालान जाल्लो आनी संत तुलसीदास हांणी देहत्याग केलो तो आयचोच दीस आशिल्लो 1622 साल.

0: विषाणू या गीता सांगता आयची रेनबो सांसी कार्यावळ हांगा सोंपता. आतां बरोबर 7:05 मिनटांचेर आयकूंक रावात इंग्लिशींतल्यान खबरो ज्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता.
1: आकाशवाणी द न्यूज रेड बाय अनुजा कुमार.

105.4 MHz चेर आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेंतल्यान उलयता. इश्टांनो, 7 वरां जावन 10 मिनटां आनी 35 सेकंद जातात. येस, आयज ब्रेस्तार म्हणटकीर तुमची आमची फेवरेट कार्यावळ फोन इन संगीत सरगम. येस इश्टांनो, तुमकां जर ह्या कार्यावळीन फोन करपाचो आसा, तुमची फरमायश तुमकां आयकपाची आसा जाल्यार मुजरत तुमी कॉल करूं शकतात 222-4457 222-4457 किंवा 2421-285 2421-285. तो देर किस बात की, उठाई अपना मोबाइल और करो डायल.

लुईसच्या फरमाईशीवेल्यान तुम्ही ऐकतले तेजा फिल्मातले हे गीत नितीन मुकेश हाणी गायले. येस, आणि आता काय खेळा भितर बरोबर 7:20 मिनिटांचेर ऐकूंक रावात प्रादेशिक खबरो आमच्या मादाई चॅनला वेल्यान.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं स्नेहा नायक तुमकां प्रादेशीक खबरो दिता. सुरवेक मुखेल खबरो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं आयज दिवचलच्या सामुदायीक भलायकी केंद्रांत ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेंशनल लेजर वेन्स उपचार सेवांचें उक्तावण जालें. साळावली धरणाच्या उदकाची पातळी आतां 41 मीटर इतली वयर आयिल्ल्यान आयज हें धरण उपाट भरून व्हांवूंक लागलें. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आनी फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसांमेरेन मर्यादीत केल्ल्यान गोंय सरकाराचेर टिका करीत वट्ट 20 दिसांचे विधानसभा अधिवेशन करपाची मागणी केल्या. गोंय हवामान विभागान आयज आनी फाल्यां उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्ल्यांखातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. आतां पुराय खबरो. राज्यांत प्रगत आनी परवडपी भलायकी सेवा अदीक घटमूट करतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिवचलच्या सामुदायीक भलायकी केंद्रांत ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेंशनल लेजर वेन्स उपचार सेवांचें उक्तावण केलें. ह्या वेळार दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, भलायकी सेवा संचलनालयाच्यो संचालक डॉ रुपा नायक, मुखेल वैजकी अधिकारी डॉ संदेश मडकयकार, इंटरवेंशनल लेजर वेन्स स्पेशलिस्ट डॉ राजाराम म्हांबरे, भलायकी अधिकारी डॉ सिद्धी कांसार आनी हेर दोतोर, भलायकी अधिकारी आनी कर्मचारी हाजीर आशिल्ले. भौशीक भलायकी वेवस्थेच्या माध्यमांतल्यान प्रगत उपचार अदीक सुलभ करून राज्यांतल्यो खासा भलायकी सेवा घटमूट करपाचे दिकेन हो उपक्रम म्हत्वाचो पांवडो थारला. गोंयच्या दरेक नागरिकांक दर्जेदार आनी प्रगत भलायकी सेवा सुलभ आनी परवडपा सारखी उरतली हाची खात्री करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा अशें ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. डॉ सावंत हांणी मुखार सांगले,
1: फर्स्ट टाइम आमी जेका म्हणटा की वेरिकोज वेन्सची ट्रिटमेंट ही गव्हर्नमेंटात फ्री ऑफ कॉस्ट सुरू जाता. गोंयात आयज पर्यंत लेजर वेरिकोज वेन ट्रिटमेंट ही खंयच्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटलात नासली. पहिले फावटी आमच्या बिचोले जाली सुरुवात. फाटल्या एका वर्सा पयली आमी आमच्या कम्युनिटी हेल्थ सेंटर साखळे हांगासर ऑप्थॅल्मिक ओटी सुरू केली. ऑप्थॅल्मिक ओटी म्हणजे कॅटरॅक्ट जर कोणाक करतलो जाल्यार एक तर तेका बांबोळे वयचो पडटालो जाल्यार तेका माथा वयचो पडटालो. म्हणून एका वर्साच्या पयली आमी कॅटरॅक्ट सर्जरी अलॉंग विथ रेस्टॉल सर्जरी ही स्पेशल ओटी एस्टाब्लीश केली 2 कोटी रुपया खर्च करून आमच्या साखळे कम्युनिटी हेल्थ सेंटरान. म्हाका सांगपाक खूप बरे दिसता की त्या निमित्तात 1000 लोकांनी आपली सर्जरी कंप्लीट केली साखळेच्या कम्युनिटी हेल्थ.
0: निरोगी भलायकी खातीर नागरिकांनी नेमान योग अभ्यास करप आनी निरोगी जिणेशैली आपणावपाची गरज व्यक्त करून मुखेलमंत्र्यांनी सांगले, सरकार दिनदयाळ स्वास्थ सेवा येवजणे वरवीं लाभार्थ्यांक वैजकीय उपचारां खातीर अर्थीक मजत दिता. हे येवजणे खाला सुमार 70 कोटी रुपया खर्च करतात. चडात चड दुयेतींक प्रधानमंत्री मजत निधी येवजणे खाला हाडपा खातीर यत्न सुरू आसात, जाका लागून अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेची आवश्यकता आशिल्ल्या दुयेतींक अतिरिक्त मजत मेळटली अशें डॉ सावंत हांणी सांगले. साळावली धरणाच्या उदकाची पातळी आतां 41 मीटर इतली वयर आयिल्ल्यान आयज साळावली धरण उपाट भरून व्हांवूंक लागले. आयज दनपारा 3:30 वरांच्या सुमाराक धरणातल्या उदकान ही पातळी गाठली अशी माहिती उदका खात्याचे कनिष्ठ अभियंते स्वप्नील दिवकार हांणी दिली. दर वर्सा जुलय म्हयन्याच्या पयल्या वा दुसऱ्या सप्तकांत ह्या धरणाच्या उदकाची पातळी 41 मीटर मेरेन पावता. मात अंदू पावस उणो पडिल्ल्यान उदक हे पातळीर पावंक थोडो कळाव जालो. हे धरण पुराय भरून व्हांवूंक लागले उपरांत हे दृश्य पळोवप एक खेरीत सुखदिणो अणभव आसता. हे दृश्य पळोवंक हजारांनी पर्यटक ह्या धरणाक भेट दितात. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आनी फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसांमेरेन मर्यादीत केल्ल्यान भाजपा फुडारपणाखालच्या गोंय सरकाराचेर टिका केल्या आनी मुखेल भौशीक प्रस्नांचेर जापसालदारकी टाळटा असो आरोप केला. खण, बेकारी, वीज खजगीकरण, उदकाचो उणाव, शेतकारांचे संकट, जमनींचे रुपांतर अशा गजालींचेर सविस्तर चर्चा करपाची गरज आसा अशें विजय सरदेसाय हांणी सांगले. वट्ट 20 दिसांचे विधानसभा अधिवेशन करपाची मागणी करीत गोंयकारांक सुतावपी प्रस्नांचेर सरकारान फावो तो वादविवाद करपाची संद दिवची अशें आमदार सरदेसाय हांणी सांगले. तरेकवार कारणाक लागून पाटो मल्टीलेवल पार्कींग ते सांता मोनिका जेटी मेरेनचो पदपूल शक्य नाशिल्ल्या कारणान सरकारान पुलाचो प्रस्ताव रद्द केला.

0: 105.4 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्यान वयता. येस, 7:31 आणि 30 सेकंद जाल्ले आसात. तुम्ही ट्यून केल्या 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ फोन इन संगीत सरगम. लेट अस सी हमारे साथ कौन बात करना चाहता है. हॅलो
1: हॅलो,
0: नमस्कार. फोन इन संगीत सरगम.
1: नमस्कार, हा दत्ताराम शेटकर.
0: ओके,
1: हॅलो इष्टानो, कशा आसात? बरे आसा न्ही? आज तुम्ही म्हणताले आज तुमची खंयची यादीतली गीत? तर म्हजे यादीतली गीत असं आहे, बीबी होतो अशी फूल गुलाब का, मोहम्मद अजीत आणि अनुराधा पवार आणि गायली गीत.
0: बरोबर
1: इष्टानो, तुमका खूप आवडतले कित्याक आम्ही ही गीतां वारंवार पहिली पहिली ऐकल्ली आसात. त्या खातीर आम्ही ही फाटली फाटली गीतां जी आसात ती परती परती ऐकूंक जाय. ही नवी गीतां आमकां सदां आयकूंक मेळटात, पण तर ती फाटलीय थोडी यादी काडपाक जाय.
0: येस, तुम्हीच आज हॉट सीटार असल्या भशेन दिसले.
1: आणि एक प्रश्न सर, तर आता तुम्ही फाटल्या कार्यक्रम रिकॉर्ड वाजयल्या आणि एक ऐकूप्यान रिकॉर्ड ऐकली ना, तीच समज परती मागली, त्यांना तुम्ही किती करताय?
0: तुम्ही एक म्हणजे तुमचे म्हणण्यासारखे तुम्ही एक गीत मागला पण ते हांवें प्ले करूंक ना.
1: तशी न्ही, तशी न्ही, म्हणजे आता पळय तुमचं कार्यावळ रेनबो चालू आसा, तुम्ही गीत वाजयले आणि ते एखादे ऐकून ऐकलं ना, लेट टू तिने ऐकलो आणि त्यांना त्यांचे गीत परते मागले, झाल्यावर किती करताय?
0: ना, एक गीत आम्ही एकाच कार्यावळीत दोनदा वाजवू शकना हो आमचा रूल असा, पण कोणी फरमायश केली झाल्यावर आम्ही ते देऊ शकतो. परीक्षा घेतली माझी
1: आकाशवाणी मला माझी घर.
0: बरोबर,
1: थँक्यू.
0: ओके, ऐका तुमच्या आवडीचे गीत.

येस इष्टानू, तुम्ही जर उसरा ट्यून केला जाल्यार तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचे FM रेनबो सेवा आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ फोन इन संगीत सरगम. येस, आणि तुमकां जर या कार्यावळीन फोन करपाचो आसा, तुमची फरमाइश तुमकां आयकपाची आसा आणि म्हजे सांगाताक उलोवपाचे आसा, मुजरत आणि मुजरत तुम्ही कॉल करू शकता 2422-4457 किंवा 2421-285-2421-285. तो देर किस बात की, उठाई अपना मोबाइल और कर...

0: नमस्कार, फोन इन संगीत सरगम कोण उलयता?
1: सांतान डायस फ्रॉम मैणाकुरी.
0: ओके सांतान, कसो आहे तू?
1: फिट एंड फाईन आहे.
0: आणि तुमच्या थिंगा पाऊस पडत आहे?
1: ना ना, बारीक बारीक पडता होईल.
0: ओके ओके ओके. आणि तू खुंच्या कांतार तू शोधून काढलंय सांग पळया.
1: शोले पिक्चर ये तू स्थिती
0: हम नहीं तोडेंगे.
1: किशोर कुमार मन्नाडे.
0: आणि कोणाक भेटायता आहे?
1: Around the world
0: and around the globe. So, आज तुझ्या आवडीचे कथा शोले फिल्मातला आहे.

0: येस अष्टन्न तुम्ही ऐकत आले कार्यक्रम फोन इन संगीत सरगमणे 7:58 मिनिटांमध्ये जात काय खेळ भीतर ऐकूया मुखेल खबर.
1: नमस्कार, हांव स्नेहा नायक, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकी आयज दिवचलच्या सामुदायिक भलायकी केंद्रात ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेंशनल लेजर वेन्स उपचार सेवांचे उक्तावण जाले. साळावली धरणाच्या उदकाची पातळी आता 41 मीटर इतली वयर आयिल्ल्यान आयज हे धरण उपाट भरून व्हावंक लागले. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या अध्यक्षांनी फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसांमेरेन मर्यादित केल्ल्यान गोंय सरकाराचेर टिका करीत वट्ट 20 दिसांचे विधानसभा अधिवेशन करपाची मागणी केल्या. तरेकवार कारणाक लागून पाटो मल्टीलेवल पार्किंग ते सांता मॉनिका जेटेमेरेनचो पदपूल शक्य नाशिल्ल्या कारणान सरकारान पुलाचो प्रस्ताव रद्द केला. हे विशींचे निवेदन गोंय सरकारान उच्च न्यायालयात सुनावणे वेळार दिला. गोंय हवामान विभागान आयज आनी फाल्यां उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ह्यां खातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. भारत सरकाराच्या युवा वेव्हार आनी खेळां मंत्रालयान 2025 वर्सा खातीर टेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारा खातीर नामांकनां मागयल्यात अशें गोंय खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान कळीत केलां. दक्षिण गोंय आनी कुशावती जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांखातीर घनकोयर व्यवस्थापनाविशी एका मार्गदर्शक कार्यावळीचे आयज मडगांवांत आयोजन केल्ले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

येस 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्र जे एफ एम रेनबो सेवेतल्यान आता ऐकूया कातारांची कार्यावळ. कार्यावळीतले पहिले कातार

अलजपुर जपुर मोगो कोण सचे गोरे मोगन कोर पण गेल का तोले फुलांचे तुरे कादर जातो चोलपण रोडले चोला दो मिरे अगा यू लव मी अँड आय लव यू हाय काळी शिजोता इसला भांगर बोलगा सोप्यार मोग तो बाजोता दोडमोड वारे पावस ब्लाणे कोण गा भिजोता काजरा उपरांत दोन दिसांनी मोग फरक पिंजोता.

अंतने तंच ताब्यान निकतेस तुम्ही कातार आयकले आणि या कातारा सांगाताक आयची कातारांची कार्यावळ हिंगा सप्ताह मुखायली कार्यावळ कांयकळा भितर.

यशिष्ठांनो, नुकतेच तुम्ही ऐकले किशोर कुमार आणि आशा भोसले आणि गायलने नजराना प्यार का फिल्मातलं गीत. आणि आता जैसे को तैसा फिल्मातलं ऐकूया गीत लता मंगेशकर आणि किशोर कुमार हाणी गायलं आणि संगीतकार असात राहुल देव बर्मन.

बंदिश फिल्मातलं हे गीत आशिल्लं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलं. आणि या गीता सांगतक आईचे सदाबहार पोन्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ हांगा सोपता. इष्टानो काय खेळा भितर ऐकूया प्रायोजित कार्यावळ आर्गा तुका सुमिया.

0: तीन पावटी ताचे कारण जावन आसा आमचो देव त्री एक देव देव बाप देवपूत आनी देव पवित्र आत्मा त्या तेगाचे काम वेगवेगळे देव बापाचे काम जावन आसा ताणे संसार स्वर्ग आनी एक एक वस्त त्या संवसारांत आसा ती रोसल्या देवपुताचे काम आमकां मनशाक ताणें सोडयल्यात आनी पवित्र आत्म्याचें काम आमकां तो पवित्र कोत्ता द होली स्पिरिट सँक्टिफायज अस
1: माय फ्रेंड्स एवरी गुड थिंग गॉड वॉन्ट्स टू डू इन युअर लाईफ कम्स थ्रू द होली स्पिरिट एवरीथिंग अंडरस्टँडिंग ऑफ गॉड्स वर्ड लव ऑफ वर्शिप स्ट्रेंथ इन अ ट्रायल ग्रेस टू फॉरगिव कंपॅशन फॉर द लॉस्ट कम्फर्ट इन हार्टेक boldness in spreading God's love, power in ministry, and fruits of the Spirit.

0: कार्य आपले मिशन सुरू केले त्याय वेळार जेन्ना जेजून बातीस घेतलो पवित्र आत्मो जेजूचेर देंवलो. कित्याक जेन्ना जेजू कितें करूंक सोदतालो उलयतालो भिकोणी दितालो प्रवासन कोत्तालो जाल्यार पवित्र आत्म्याचे शक्तीन. कित्याक हो आत्मो बापाक आनी पुताक तो एकठांयता. इट्स अ युनिफायिंग फॅक्टर बिटवीन गॉड द फादर एन्ड गॉड द सन. तांकां दोगांयकूय एकठांय कोत्ता. आनी शेकीन जेन्ना जेजून आपलें प्रवासन केलें देवाचें राज स्थापीत केलें आनी मरोन पुनर्जिवन तो जाता. रोमकारान बरोवन भागीन पावलो आठवा वीसवर इकरावी ओळ अशें म्हणटा तो पवित्र आत्म्याच्या शक्तीन जेजू परत पुनर्जिवन जालो. म्हणटकच पुनर्जिवनपण जेजूचें जावन आसा आमकां एक व्हडलें देणें बापाचें. कित्याक पुनर्जिवन जाल्ल्यानूच आमकां सुर्गीचें दारवटो उक्तो जाता. जाल्यार पवित्र आत्मो जेजूच्या पुनर्जिवनपणाकूय ताचें जाय तें वावर. कित्याक रोमकारान बरोवन भागीन पावलो म्हणटा पवित्र आत्म्याच्या शक्तीन जेजू पुनर्जीवन चालो.
1: माय फ्रेंड्स, सम ऑफ यू हू आर इन क्राइस्ट हॅविंग रिसीव्ड होली स्पिरिट हॅव नेवर प्लग्ड इन टू द पॉवर ऑफ अ क्रिस्टियन लाईफ. इफ यू आर ऑनेस्ट यूड से माय लाईफ हॅज बीन अ डेझर्ट अट टाइम्स, ड्राय अँड पार्च्ड, सो मेकॅनिकल अँड लाईफलेस. आय रिअली नेवर नोन द जॉय अँड द पॉवर अँड द इम्पॅक्ट दॅट क्राइस्ट प्रॉमिस्ड. डज दॅट डिस्क्राइब यू इन एनी वे?